0: जनगणना करायला पाहिजे एज्युकेटेड पीपलमध्ये, कारण आपली रिक्वायरमेंट रोज वाढत चालली आहे.
1: डॉक्टर, या नेत्रदानासाठी वयाची अट असते का, किंवा यापैकी कोणीही नेत्रदान करू शकतं का?
0: कोणीही करू शकतं आणि त्याला वयाची काही अट नसते. युजली जास्तीत जास्त ओल्ड एज मध्ये मृत्यू होतात, पण आजकाल वय हा काही हे नाही आहे. एवढंच आहे की त्यांना काही मोठे रोग नसायला पाहिजे, जसं एच आय व्ही, कॅन्सर, पर्टिक्युलरली लिव्हरचे म्हणजे हेपेटायटिस.

0: मोठे रोग नाही आहेत, ते असलेले लोक पण नेत्रदान करू शकतात. आणि मी तुम्हाला आता थोडं, आपण ज्याला कॉर्निया म्हणतो मराठीत परपाटल किंवा गाभा हे शब्द आपण जास्त वापरूया नको, कारण फारच चोख मराठी जे म्हणजे कळतं त्यांनाच हे शब्द कळतील. आपण हा शब्द कॉर्निया हे महाराष्ट्रीयन्सना पण आरामात कळून येतं ते वापरूया. मी तुम्हाला एक कल्पना देतो, कॉर्नियल ब्लाइंडनेस म्हणजे त्यांचं अंधत्व, कॉर्निया म्हणजे आपलं, कॉर्निया इज द फर्स्ट लेअर ऑफ युअर आय, म्हणजे इट इज अ ट्रान्सपरंट आहे आणि इट इज एव्हॅस्क्युलर टिश्यू दॅट ऍक्ट एज अ बॅरियर बिटवीन डस्ट, जर्म्स आणि तुमचं वातावरण. त्याला त्याच्याने तुमच्या डोळ्याला ते प्रोटेक्ट करतं आणि इट प्रिव्हेंट्स फ्रॉम द हार्मफुल इफेक्ट्स ऑफ अल्ट्राव्हायोलेट रेज ऑल्सो.
1: डॉक्टर, जन्मतास अंधत्व असतं किंवा काही असे अपघात असतात की त्याच्याने अंधत्व येतं, तर अशा व्यक्तींना नेत्रदानाचा उपयोग होऊ शकतो का?
0: जन्मता तुम्ही ब्लाइंडनेस इटसेल्फ इज अ व्हेरी बिग टॉपिक. आणि आपण वर्ल्ड डोनेशनच्या डेच्या संदर्भात जे बोलतोय आपण जास्त ते कॉर्नियल ब्लाइंडनेस म्हणजे हा फर्स्ट जो लेअर आहे राऊंड तो तुमचा आयरिस किंवा आतल्या डोळ्याचे नियंत्रण ठेवण्यात कामाला येतो. तुमचं जर पडदा पाठीमागचा ब्लाइंडनेस इज इफ इट इज बिकॉज ऑफ अदर रिझन्स म्हणजे तुमच्या नर्व्ह डिफेक्टमुळे त्याचं ब्लाइंडनेस रिकवर होऊ शकत नाही लाईफ. हे फक्त कॉर्नियल ब्लाइंडनेस म्हणजे तुमचे डोळ्याचं फ्रंट पोर्शन जे ट्रान्सपरंट आहे म्हणजे काचेसारखा असतो तो पोर्शन जर पांढरा झाला आणि त्याच्यामुळे जर माणसाला दिसत नाही आणि तसल्या माणसांना ह्या डोनेशननी आम्ही त्या डोनेशनमध्ये कॉर्नियल बटन म्हणतो तेवढंच कॉर्निया आम्ही घेतो आणि तो पोर्शन आम्ही रिप्लेस करतो. तुमचा बेसिक डोळा नॉर्मल असतो, तुमचे शिरा नॉर्मल असतात, रक्तप्रवाह नॉर्मल असतो, तुमच्या डोळ्याचा प्रेशर नॉर्मल असतो, असल्या लोकांना हा फार फायदेशीर ठरतो. ह्याला म्हणून कॉर्नियल ब्लाइंडनेस म्हणतात. मेजर कॉज ऑफ कॉर्नियल ब्लाइंडनेस म्हणजे ज्याला आपण अंधत्व म्हणतो कॉर्नियल, ते मेजर डोळ्याच्या इंजुरी किंवा डोळ्यांना अपघातामुळे किंवा इन्फेक्शनमुळे किंवा सगळ्यात कॉमन भारतात न्यूट्रिशनल डेफिशियन्सी व्हिटॅमिन ए नी, तर त्याला कॉर्नियल ल्युकोमा लहान मुलं डेव्हलप करतात, तसल्या डोळ्यांना आपण देऊ शकतो. किंवा आता आजकाल इतके सर्जिकल टेक्नॉलॉजीज वाढलेत, काही काही सर्जरीजमुळे पण जर कॉर्नियाला डॅमेज झालं तर तशा डोळ्यांची दृष्टी जाते आणि त्याच्यामुळे आपल्या ह्या डोनेशन्समुळे आपण कॉर्नियल बटन्समुळे आपण त्यांना नेत्रदानाने दृष्टी देऊ शकतो.
1: किती छान. डॉक्टर साहेब, नेत्रदान करायचं असल्यास मृत्यूनंतर केव्हा नेत्रदान करता येते किंवा तसंच नेत्रदानाची प्रक्रिया कशी, ज्याला नेत्रदान करायचं आहे त्याने जिवंतपणी पूर्व नोंदणी करावी का?
0: केल्यास उत्तम, दॅट इज खूपच चांगलं. पण जरी तुमची इच्छा प्रकट केली तुमच्या जीवलग नातेवाईकांना किंवा जीवलग मित्रांना, सगळ्यात इम्पॉर्टंट काय असतं म्हणजे मृत्यूनंतर तुमच्या संवेदनांना सगळं कंट्रोलमध्ये ठेवून तुमचे नातेवाईक किंवा तुमचे जीवलग मित्र त्यांनी, जसं आता आपल्याकडे ब्लड बँक्स आहेत, आपल्याकडे आय बँक्स आहेत, आय बँकला जर तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर ते तुमच्या घरी येऊन किंवा हॉस्पिटलमध्ये येऊन जिकडे मृत्यू झाली आहे तिकडे येऊन स्टरलाइज्ड अॅटमॉस्फिअरमध्ये डोळ्याचे कॉर्नियल बटन्स घेऊन जातात.
1: पूर्व नोंदणी कशी करावी?
0: आय बँक्स मध्ये फॉर्म्स आहेत, ऑनलाईन पण आहेत, तुम्ही फिजिकली पण देऊ शकता किंवा कुठल्याही मोठ्या आय हॉस्पिटलला म्हणजे नेत्र चिकित्सालय जे हॉस्पिटल्स आहेत मोठे तिकडेही जर नोंदणी केली. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना हे पोहोचायला पाहिजे. तुम्ही नोंदणी कराल पण तुमचे जीवलग, तुमचे नातेवाईक किंवा तुमचे मित्र त्यांना कळवणारच नाही तर दोन डोळे आपलं लॉस होईल.
1: लॉस आहे. आणि मृत्यूनंतर किती तासाच्या आत नेत्रदान करणं गरजेचं आहे?
0: सगळ्यात उत्तम म्हणजे पहिले 6 तास फार क्रुशल आणि त्याचे रिझल्ट खूप छान असतात, तरी 12 तासाच्या आत केल्यास उत्तम.
1: अच्छा. जागतिक नेत्रदान दिनानिमित्त नेत्रदान श्रेष्ठ दान या विषयावर डॉक्टर दीपक बिडी यांच्याकडून अजून माहिती जाणून घेऊयात. डॉक्टर, नेत्रदान जी व्यक्ती करते तर त्या व्यक्तीची शारीरिक तपासणी करणे गरजेचं आहे का?
0: नक्की. आता तुम्हाला मी सांगतो, मी तुम्हाला आताच सांगितलं, दरवर्षी 25 ते 30 हजार ह्या लिस्टमध्ये ऍड होत आहेत ज्यांना नेत्रदानाची जरुरत आहे. त्यांची सगळी शारीरिक, त्यांची हेल्थ म्हणजे ओव्हरऑल हेल्थ आणि त्यांच्या डोळ्याची परिस्थिती ते बरोबर जाणून घेतात, ते तयारच असतात. कारण हे काय होतं, तुम्हाला आल्या की ते लोक पण इमिजिएटली ब्लड बँक होऊन पेशंटला वेट लिस्टमध्ये जे असतातच ऑलरेडी

0: हा प्रोसिजर केला जातो, त्याला आपण केराटोप्लास्टी, जिकडे त्यांचं भाग जे कॉर्नियल व्हाईट डिसीज किंवा क्वाइट असतं त्याला काढून हा डोनेटेड पार्ट त्याला बसवतात. जितकं महत्व मृत्यूनंतर तुम्ही डोनेशनची वेळ आहे तशी ह्याची पण वेळ आहे. पहिल्या 12 तासाच्या आज जर झाले तर त्याचे उत्तम रिझल्ट येतात आणि दोन डोळ्यांना तुम्ही दृष्टी देऊ शकता. सगळेच असतात, त्याचे डायबेटीस, शुगर, सगळं बॉडी प्रोफाईल करून तयार असतात.
1: डॉक्टर, ज्या व्यक्तीला नेत्रदान केलंय, आता एखादी अंधत्व व्यक्ती आहे, आपण त्याला नेत्रदान केलंय, तर त्या व्यक्तीने डोळे स्वीकृत केल्यानंतर स्वतःच्या डोळ्यांची काय काळजी घ्यायला हवी किंवा त्यानंतर परत काही उपचार घ्यावे लागतात का?
0: हो, नक्कीच घ्यावे लागतील. कारण हा ग्राफ्ट म्हणतो आपण त्याला, जसे कुठलेही अवयवात लिव्हर ग्राफ्ट किंवा आजकाल सगळेच अवयव किडनी लंग्स रिप्लेस होत आहेत, त्याची काळजी घ्यावी लागते. पण तेवढी मोठी नाहीये. डोळ्यात ड्रॉप्स प्रिस्क्राइब केले जातात आणि तुम्हाला चष्मा दिला जातो आधी काळा की तुम्हाला एकदम प्रकाश पासून वाचवायसाठी. आणि हे जे बेसिक उपचार झाल्यानंतर तुमच्या नॉर्मल लाईफस्टाईल मध्ये तुम्हाला हे आपले आजकाल स्क्रीन टाइम किंवा धुळापासून किंवा ह्याच सगळं काळजी ते नॉर्मल डोळ्यांनी नॉर्मल माणसांनी जे घेतात त्याची तुम्हाला काळजी घ्यावंच लागेल.
1: हो हो, नक्कीच. डॉक्टर, नेत्रदान केल्यानंतर आहार पथ्य काय पाळायचं?
0: पथ्य तर काहीच नाहीये डोळ्याच्या ऑपरेशन, मला नाही असं वाटत. इन जनरल जर तुम्ही डायबेटिक आहात तर फॉलो द डायबेटिक डाएट, अदरवाइज तुम्हाला काहीच नसलं तर तुम्ही नॉर्मल खाऊ शकता. इन आम्ही डॉक्टर असल्यामुळे मी तुम्हाला तसंच सांगतो, तेल, मिरची आणि मीठ माणसाने कधी तुलातच खायला पाहिजे,
1: मर्यादा असली
0: पाहिजे, मर्यादा असेल.
1: अच्छा.
0: कारण ह्याच्यात काही न्यूट्रिशनल व्हॅल्यू नाहीये आणि हे फक्त आपल्या जिभेचं टेस्टसाठी आहे.
1: सर, नेत्रदान केलं अंधत्व व्यक्तीला, तर नेत्रदान केल्यानंतर ज्या व्यक्तीला आपण डोळे देतो तर त्या व्यक्तीला त्याच्या जीवनात कुठपर्यंत साथ मिळते, म्हणजे त्या डोळ्यांची साथ किंवा ठराविक असा कालावधी असतो की बा ह्या लिमिट पर्यंतच बाबा तुला दृष्टी आहे, तो एवढंच बघू शकशे?
0: एकदा सक्सेसफुल झाल्याने त्यांना त्यांच्या लाईफ टाइम म्हणजे त्यांच्या जीवना असेपर्यंत ते तुम्हाला देतात.
1: डॉक्टर दीपक बिडी सर, मुलाखतीच्या समाप्तीकडे आपण जाता जाता नेत्रदान श्रेष्ठ दान यावर आमच्या श्रोत्यांना काय मोलाचा सल्ला द्याल?
0: सगळ्यांनी, सगळ्या श्रोत्यांना आणि त्यांनी हा आपण सगळ्यांनी संकल्प घेऊया की आपण आतापर्यंत जितकं कार्य केलंय त्याच्यापेक्षा दुप्पट किंवा तिप्पट किंवा आपल्यापासून होईल तितकं काम करून ह्याची जाणीव सगळ्यांना, ह्याची जाणीव वाढवायला पाहिजे. शाळेत जाऊन, तुमच्या एम्प्लॉईजच्या जागेत, तुमच्या कल्चरल फंक्शन्स मध्ये किंवा कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमामध्ये नेत्रदानाबद्दल एक दोन ओळी बोला. म्हणजे आम्ही म्हणतो गिव्ह लाईफ आफ्टर डेथ, ज्याला आपण म्हणतो, हा स्लोगन घेऊन तुम्ही पुढे करा आहे. आणि मी अजून एक पाऊल पुढे टाकत सांगतो, नेत्रदान तर अतिउत्तम आहे, तुम्ही ऑर्गन डोनेशन पण करा. सगळेच ऑर्गन्स एका हेल्दी मृत्यू झाल्यानंतर बॉडीमध्ये किडनीज, लंग्स, हार्ट, स्किन हे सगळे दुसऱ्यांना उपयोगी पडू शकतात, गरजूंना. आणि त्याची लिस्ट आपल्याकडे वाढत चालली आहे. आणि मी तर नेत्रदान तर कराच आणि ह्या विषयावर पण विचार करा.
1: गरजू व्यक्तींना खरंच गरज आहे. आणि एक आपण म्हण आहे ना की एखाद्या व्यक्तीला किंवा स्त्रीला एक गोष्ट सांगितली की ती पास करत असते, तसं या गोष्टीबाबत, नेत्रदानाच्या बाबत, एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला, तिने तिसरीला, चौथीला, असं करून नेत्रदान करा, नेत्रदानचा संकल्प केला पाहिजे. डॉक्टर दीपक बिडी सर, आपण वेळात वेळ काढून नेत्रदान श्रेष्ठ दान या विषयावर महत्वपूर्ण माहिती दिली आणि मोलाचा सल्लाही दिला, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे मी आपले आभार मानते. नमस्कार सर.
0: थँक्यू.
1: धन्यवाद.
0: धन्यवाद. तुझे डोळे माझे डोळे,
1: तुझे डोळे माझे डोळे. जागतिक नेत्रदान दिवसाच्या निमित्ताने आजच्या निशिगंध कार्यक्रमात नेत्रदान श्रेष्ठ दान या विषयावर डॉक्टर दीपक बिडी यांची मेघना ढबू यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकली. श्रोते हो, नेत्रदान हेच सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं. मृत्यूनंतर शरीर मातीत मिसळून जातं, पण आपले डोळे दुसऱ्याला आयुष्यभर जग पाहण्याची संधी देऊन जातं.

मरणोत्तर नेत्रदान कराव, मरावे पुरी नेत्र रूपी उरावे, तुमच्या डोळ्यांनी एखाद्याचं जीवन उजळवा, चला नेत्रदान करूया।

आणि श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला निशिगंध मराठी कार्यक्रम समाप्त होत आहे. पुन्हा भेट आहे येत्या आठवड्यात सोमवारी दुपारी 2:30 याच मीटर्सवर आपल्या निशिगंध मराठी कार्यक्रमात. तोपर्यंत मेघनाचा नमस्कार.